खुरीले थाचावा मुबतै नवा यमले नचादी यमो यांचन बुफरो पये पिने रंगसग्यो ओरांचे ओरांचे निनिले माचामा पितनी मारे सबो चाफने ताबु ओरांचग्यो ओरांचे निनिले थुमाने रांचानी थंग सुबा थुपने ताबु ओरांचग्यो ओरांचे